0: टेंशन कोई नया ट्यून कर ले जरा फुल टू एटीट्यूड दे दे तू जरा टूटा दिल
1: सलाह सुझावको लागि सम्पर्क एनसंचार मिडिया @gmail.com मोबाइल 98 31 31 2 15